हे सर्व सुराध्यक्ष आपकी जय हो, हे सर्व गुणातीत आपकी जय हो, हे अविनाशी विश्वंभर आपकी जय हो, हे गौरी पतये आपकी जय हो, विजय हो।